0: जग दुतर तरिया दुतर तरिया।
1: श्लोक महला पहला। सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड, सचे तेरे लो सचे आकार, सचे तेरे करने सर विचार, सचा तेरा अमर सचा दीवान, सचा तेरा हुक्म सचा फुर।